मुगच्छा ऐको प्यानो कुम्नीनाथ कार्यक्रमात आउलिडिया रोड्रिगस उजरे कुम्नीनाथ कार्यक्रमात आतामी ऐकुव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गैलेले जावन साथ प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

मुक्लिंगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात एडन डेसा, विनय लोवेस आणि प्रज्योत डेसा. गीत हॅलो ब्युटी.

मुख लेंगेत साहित्यी लॉयड रेगो आणि रोशन क्रास्ता, संगीत विनिल वेगस, गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा, गीत चिंतनान येताय.

या गीता सवें आईचिये कार्यक्रम संपयता मोकल्या कोंगनी नाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करूं. येदोळवरेक कोंगनी पदा कोंगनी नाथ कार्यक्रम आयकून आसल्यात. आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.